नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948 अर्थात 21 मे 2026. यावेळी सकाळचे 5:55 झालेली आहेत. अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेला आता सुरुवात करीत आहोत. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, शहनाईवर वाजवलेला राग प्रभात.

अच्युत ठाकूर यांच्या स्वरात संत माणिक यांचं भजन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेला संत गुलाब महाराज यांचा अभंग.

शोभा जोशी यांच्या स्वरात संत गुलाब महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अनंत कालेकर यांची भक्तिरचना. स्वर आहे गोविंद पोवळे यांचा.

सुलोचना देवलकर यांनी गायलेला संत जनाबाई यांचा हा अभंग आपण ऐकलात. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना.

श्रोते, आकाशवाणी गायकवृंदांच्या समूहस्वरातील या देशभक्ती गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यावेळी सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती
1: आनंदी। नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, पण काही व्यक्ती अशी असतात जी बोलतात तर खूप, पण तरीही त्यांना स्वतःला खऱ्या अर्थानं व्यक्त होणं जमत नाही। अशी व्यक्ती इकडचं तिकडचं खूप बोलतील, विनोद करतील, हसवतीलही, पण मनातलं जे खोल कुठं दडलेलं असतं ते मात्र त्यांना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही। मनात मात्र विचारांचं काहूर माजलेलं असतं, काही आठवणी, काही प्रश्न, काही अपेक्षा, सगळं मनात साठत जातं। ते ओझं हलकं होत नाही, उलट जड होत जातं, आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो, आणि त्याचाच परिणाम म्हणजे अतिविचार, नैराश्य, अस्वस्थता आणि चिडचिड। आणि या सगळ्या गोष्टी नकळत माणसाचा आनंद हिरावून घेतात। म्हणून श्रोतेहो, आनंदी राहायचं असेल तर व्यक्त होणं गरजेचं आहे। माणूस व्यक्त होतो तेव्हाच तो सावरतो। व्यक्त होणं म्हणजे अगदीच सगळंच कुणाला सांगत सुटावं असंही नाही, पण तुमच्या मनाला लागलेली एखादी गोष्ट किंवा विचार जी सतत तुमच्या मनाला सलत असेल तर आपल्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीला सांगून मोकळं होणं म्हणजे व्यक्त होणं असतं। मनात न बोललेले शब्द साचत गेले की तेच आपल्याला आतून खायला सुरुवात करतात। म्हणूनच व्यक्त होणं गरजेचं असतं, स्वतःसाठी, आपल्या मनासाठी आणि आतल्या शांततेसाठी, आणि त्याचबरोबर आनंदी जगण्यासाठी सुद्धा।

0: उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना होती. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं आणि चित्रपट आपली माणसं. बरेच होते याबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. तेव्हा मला वर्षा जानवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमापुरती निरोप द्या. नमस्कार. जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी, यामध्ये सागाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम पुन्हा 2:00 आम्ही प्रसारित करू. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, लहान मुलांचे वर्तन याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ. सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर, जैवविविधता याविषयी माहिती सहभाग डॉक्टर मनोज पाटील. हे दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती राहील आकाशवाणी सांगली केंद्राची. सकाळी 7:00 आणि पुन्हा 2:55 ऐसी अक्षरे रसिके, पानं उलटताना या मालेत श्री राम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या ललित विश्लेषणाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सकाळी 7:25. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सकाळी 7:45. सकाळी 9:00 नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज भाग 11. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 स्वरसंवाद. या कार्यक्रमात आजचा विषय आहे दानाचं महत्व, संवादिका प्रीती किरकिरे. 12:00 वनिता मंडळ, निर्मिती नागपूर केंद्राची. यात आरोग्य संवाद, आत्मविश्वासाची पायवाट, जयश्री शिवलकर यांची मुलाखत. त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा, फायनान्शियल प्लॅनिंग, कांचन करंदीकर यांची मुलाखत. मुंबई जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणी, निर्मिती राहील आकाशवाणी नागपूर केंद्राची. यात करिअर मंत्र, IT मधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर निर्मल मुंगले यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभा, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. यात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची असेल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य आनंद ओवरी भाग 2, लेखक दी बा मोकाशी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 चिराग कट्टी यांचं सतारवादन, राग अहिरभैरव. 2:30 उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 आनंद काशीकर यांचं बासरीवादन, राग भीमपलास. आणि रात्री 10:00 कंकणा बॅनर्जी यांचं गायन, राग भाग्यश्री. ही होती रूपरेषा अस्मिता वाहिनीवर आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या आज सकाळी 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 82%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान प्रत्येकी 33° सेल्सिअस आणि 27° सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटर पुढील सागरी अंतरासाठी इशारा. केरळ किनारपट्टीलगत लक्षद्वीप, मालदीव, कोमरियनचा भाग, मन्नारचा आखात या परिसरात वादळी वातावरण राहील. या ठिकाणी 40 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. या तीनही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. श्रोते, कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया सागाची लागवड याविषयी माहिती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडांचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचरसाठी आणि औद्योगिक अशा नित्यउपयोगी वस्तूंसाठी होतो. लाकडाचा आकर्षक रंग आणि त्यामध्ये असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यामध्ये अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. सागाची लागवड उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. 100 ते 380 सेल्सिअस पर्यंत तापमान मानवतं. यापेक्षा कमी जास्त तापमानामुळे सागाची वाढ मर्यादित होते. समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते. लागवडीसाठी थोडीफार चढ उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसंच उथळ निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचं बियाणं पेरून रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ लावून म्हणजेच स्टंप लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणं पसरावं आणि दररोज दाताळ्यानं खालीवर करावं. असं केल्यामुळे 4 ते 6 आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून पॉलिथिन पिशवीत किंवा गादी वाफ्यावर सागाची रोपं करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपं तयार करण्यासाठी माती, वाळू आणि शेणखत याचं एकास एक एक या प्रमाणात मिश्रण करून 10x20 सेंटीमीटर पिशवीत प्रक्रिया केलेलं बी पेरावं. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी 12x1 मीटर आकाराच्या वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर आणि 5 सेंटीमीटर खोलीवर प्रक्रिया केलेलं बियाणं पेरावं. स्टंप बनवण्यासाठी 1 वर्षानंतर रोपं गादी वाफ्यावरून उपटावी. तसंच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पानं आणि छोट्या मुळ्या काढाव्या. तयार केलेलं खोडमूळ जितक्या लवकर रोपवनात लावलं जाईल तितकं चांगलं असतं. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2x2 मीटर अंतरावर 30x30x30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावे. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वाढ जोमानं होण्यासाठी प्रतिरोप 10 ग्रॅम नत्र आणि 10 ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीनं द्यावं. लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर 1 वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते. प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर आणि घेर 2 ते 5 सेंटीमीटरने वाढतो. सागाचं लाकूड जास्त लांबीचं, जास्त घेराचं आणि गाठी विरहित होण्यासाठी साग कमी अंतरावर लावणं हितावह असतं. झाडांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ होण्यासाठी विरहणी करणं आवश्यक असतं. विरहणी लागवडीनंतर कधी करावी ते आपण खतं पाणी किती देतो यावर अवलंबून असतं. नियमित पाणी आणि वर्षातून 3 वेळा खतं दिली तर सागाची वाढ लवकर होते आणि लवकर विरहणी करावी लागते. सागाच्या झाडावर हुमणी आणि प्युरा या किडी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्याच्या 3र्या आठवड्यात फेनवर्लेट 1.5% भुकटी सागाच्या 2 ओळीत टाकावी. पानं खाणारी कीड सागाच्या पानांची मध्यशर सोडून संपूर्ण पान खाते. मुरीमुळे सागाच्या पानावर पांढरे ठिपके आढळतात. यामुळे सागाच्या झाडावर विशेष असा परिणाम होत नाही, मात्र अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेनेम 45 ची फवारणी करावी.
0: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलत. आजचा विषय होता सागाची लागवड. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे, आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं. नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही. आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीन सारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं. लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे. या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे. भारताशी चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि या प्रश्नांची विश्लेषणसिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीनविषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढली आहे. म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन. भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक सामाजिक मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे. पुस्तकाची रचना 4 भागात विभागलेली आहे. चीनचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या 4 भागात आहे. पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो. सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे. दुसऱ्या भागात कन्फ्युशियस, शांगझांग, शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे. ग्रेट टेरर, ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते. त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962च्या भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत. आर्थिक, तांत्रिक, लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृगोचर होते. चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे. चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो. चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक, सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे. समृद्ध संदर्भसूची, नकाशे, छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत. ह्यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं. एकूणच भिंतीआडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे. दृष्टी, आकलन आणि चिंतन ह्या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे. एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्वाचं पाऊल आहे. भूराजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थळांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: तुमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणारं नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे. श्रोतेहो, आज भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे भारत डिजिटल युगात प्रवेश करू शकला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मराठी लेखक, कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी, लेखक, व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 21 मे 1931 रोजी. श्रोतेहो, भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 21 मे 2021 रोजी झालं. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांच्या पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांचीच होती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी मुंबई केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते, याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही. एक सार्वजनिक समजूत आहे.

0: त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्टमध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंडमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला असं त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.

0: आता एकटेपणाचे पण दोन तीन प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाची हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी
1: असतात,
0: एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं, त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार
1: नक्कीच. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? आहे
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप करती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: जागतिक आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला
0: पाहिजे,
1: प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: रसिको हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोतो, स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या संस्कृतीत दानाला, मग ते कोणत्याही स्वरूपात केलेलं असो, त्याला अनन्य साधारण महत्व आहे. नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्व अधोरेखित करतो. यानिमित्ताने यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव. विषय आहे दानाचं महत्व. गुरुवार म्हणजे आज 21 मे 2026 रोजी सकाळी 11:05. संवादिका आहेत प्रीती किरकिरे. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
6: ओके
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
6: अच्छा.
5: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 79 91 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
6: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
4: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
6: अच्छा.
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
4: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 79 91 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
5: धन्यवाद.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
9: नमस्कार मॅडम.
8: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची याची कारण आपण सांगू शकतो का?
6: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपीव्हीन थ्रोम्बोसिस म्हणून आहे,
8: बरोबर,
6: किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयामध्ये ब्लॉक दिसतो, तसं डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरी तो डोळ्याचा विकार नाही. हे मी का धाडसान सांगतोय, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी जी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात, तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो, रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात दुरुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
8: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारण डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
9: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852521699.
8: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
6: नाही नाही, जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत
8: लहान मुलांना जाड चष्मे लागतात
6: अगदी, आणि मग त्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात, मग भविष्यात पडले, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
8: अच्छा,
6: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकते. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं, म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं, बऱ्याचदा लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हिथं मधुमेह, हिथं उच्च रक्तदाब, हिथं कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीची वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिमटम दिसतं. नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही. योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
10: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
9: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
10: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
6: नक्की होतं? हे ज्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच. मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणं ही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो आणि डोळ्यात रक्तस्राव होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात. आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे त्याला जागरण सोसत नाही, त्याच्या नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं.
10: बरोबर.
6: म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी की सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो. आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऍब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही. पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते नुवमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
10: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.
9: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
10: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
6: नमस्कार.
0: प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 7:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरात कुसुमाग्रज यांची रचना, संगीत कानू घोष यांचं आहे.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. श्रोतेव, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

0: केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशू पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. श्रोतेहो, काही अपरिहार्य कारणामुळे सुरुवातीला काही काळ आम्ही आपल्याला मराठी बातम्या ऐकवू शकलो नाहीत त्याबद्दल दिलगीर आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:42 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय हरकरे यांनी गायलेलं आशा पांडे यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अबोली गद्रे यांच्या स्वरात डी एल गजानन यांची रचना.

श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात अबोली गद्रे यांच्या स्वरात डी एल गजानन यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात आता स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आपल्या संस्कृतीत दानाला, मग ते कोणत्याही स्वरूपात केलेलं असो, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्व अधोरेखित करतो. यानिमित्ताने यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव. विषय आहे दानाचं महत्व. गुरुवार म्हणजे आज 21 मे 2026 रोजी सकाळी 11:05 आणि संवादिका आहेत प्रीती किरकिरे. स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 45 15 41 29 आणि 45 15 41 30. तेव्हा श्रोतेहो, अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे दानाचं महत्व. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: मीनल दामले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करीत आहोत.
1: सैनीने इस गीत को लिखा था और रोचक कोहली और साथियों ने इस गीत को संगीत से संवारा था. इसी गीत के बाद आइए एक बहुत छोटा सा ब्रेक फिर से लिया जाए और ब्रेक के बाद फिर हाजिर होंगे.

0: ठीक, 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 वाजता मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्यसेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
2: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
1: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आयपीएल स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायोबिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी

परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला.

0: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई।
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण। हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे, FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948, अर्थात 21 मे 2026। सायंकाळचे 5 वाजले आहेत। आजच्या आमच्या प्रसारण सभेत मी गीतांजली जाधव तुमचं सहर्ष स्वागत करते। जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर सुरुवातीला ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत। 5:30 प्रसारित करू साहित्य संवाद, याविषयी विठ्ठल कदम यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा। सादर करते डॉक्टर दीपक ठमके। 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 6:05 सुगम संगीत। 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार। 6:30 भक्ती संगीत। ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल। त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल। दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल। तर रसिकहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आता 5:02 होत आहेत, ऐकूया हिंदी चित्रपट संगीत। तर श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय चहा दिन। सकाळची सुरुवात असो किंवा गप्पांचा फड, चहाचा एक कप प्रत्येक क्षणाला खास बनवतो। या सुगंधी पेयामागील शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि चहामुळे जपल्या जाणाऱ्या आपुलकीला आज सलाम करूया। ऐकूया सौतन चित्रपटातलं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: अंदाज चित्रपटासाठी ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तक असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल.
6: मुलांनी आत्मविश्वासाने बोलावं, गोष्टीतून विचार करायला शिकावं आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी कथा कथन आणि संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे ऐका. शुक्रवार दिनांक 22 मे आणि शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 कथा कथनकार रुची कदम यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: गीत गाता चल चित्रपटासाठी जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

रसिका हो, रुणा लैला आणि भूपेंदर सिंग यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकलात संगीत साथ होती जयदेव यांची चित्रपट घरोंदा. या गीताने हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 5:30 झाली आहेत. ऐकूया साहित्य संवाद याविषयी साहित्यिक विठ्ठल कदम यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

नमस्कार मंडळी. साहित्य संवाद या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिल्या भागात आपण विठ्ठल नारायण कदम सरांच्या काव्यप्रवासाचा आणि त्यांच्या जडणघडणीचा मागावा घेतला. कविता ही त्यांच्या अभिव्यक्तीचं पहिलं साधन असली तरी कथा आणि कादंबरीच्या प्रांतात त्यांनी केलेली मुसाफिरी ही तितकीच अर्थपूर्ण आहे. सरांच्या चार पाऊलं दूर या कादंबरीनं जीवनातील संघर्षाचं जे चित्रण केलं आहे तिथून आपण आजच्या संवादाची सुरुवात करणार आहोत. माणसांच्या गर्दीत

0: जुळलेली नाती आणि बदलत जाणारं ग्रामीण वास्तव त्यांच्या साहित्यात कसं उमटतं हे आपण आता जाणून घेणार आहोत. शिवाय ज्यांची वाचक सुकतेनं वाट पाहत आहेत त्या फाळ या आगामी काव्यसंग्रहाची पडद्यामागची गोष्टही सर आपल्याला सांगणार आहेत. चला तर मग पुन्हा एकदा जोडूया शब्दांच्या या सोहळ्याला. नमस्कार सर. सर, तुमचा तुझा पदर तिरंगा हा काव्यसंग्रह लिहिताना मनात कोणत्या भावना होत्या आणि आजच्या पिढीला हा तिरंगा शब्दातून कसा समजला पाहिजे?
1: हा, मुळातच जे काही मूल्य मुलांमध्ये रुजवायची आहेत, खरं तर आज शाळा शाळांमधनं पाठ्यपुस्तक शिकवलं जातं, पण खरं तर पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्टे, अभ्यासक्रमाचे गाभाभूत घटक हे शिकवले गेले पाहिजे. अभ्यासक्रमाने दिलेल्या क्षमता आपण किती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो हे पाहिलं गेलं पाहिजे. तुझा पदर तिरंगा ही गोष्ट सुद्धा राष्ट्रभक्ती मूल्य हे ज्यावेळी मुलांमध्ये अधिकाधिक बिंबवण्याचा माझ्या मनामध्ये विचार आला, त्यावेळी वर्गातच म्हणजे माझी खरी पद्धत अशी होती की फळ्यावर एखादी ओळ लिहायची आणि पुढे मुलांना म्हणायचं की आता पुढची दुसरी ओळ तुम्ही लिहा. मग ते वहीवर छानपैकी लिहायचे आणि मग ती दुसरी ओळ पुरी व्हायची. म्हणजे तुझा पदर तिरंगा हा काव्यसंग्रह आमचा 50 कविता, खरं तर तो माझा नाही, पहिली ओळ माझी, मी त्याच्यामध्ये लिहिलं, पण बाकी सगळ्या ओळी ह्या त्या वर्गातल्या मुलांच्या, की त्यांना वाटलं आणि तुम्हाला पटणार नाही की त्या माझ्या पहिल्या ओळीपेक्षा नंतर भन्नाट्य कविता तयार होते आणि त्याच्यातनं पदर ही की जवळची आपली गोष्ट आहे, म्हणजे आईचा पदर, तर भारत ही आपली माता आहे आणि तिरंगा हा तिचा पदर आहे ही कल्पना आम्ही मुलांनी आणि आम्ही तयार केली. आणि तुझा पदर तिरंगा म्हणजे भारत मातेचा जो पदर आहे, आईचा जो पदर आहे तो तिरंगा आहे आणि आपल्यासुद्धा जन्मदा त्या आईच्या खांद्यावरचा जो पदर आहे किंवा बाईच्या खांद्यावरचा पदर आहे हे बाईचं शील आहे किंवा बाईचं करुणा प्रेम वात्सल्य सगळं काही आहे. म्हणजे ज्यावेळी महाभारतामध्ये द्रौपदीच्या पदराला हात घातला गेला त्यावेळी महाभारत घडलं आणि त्याच्यातून हा पदर म्हणजे राष्ट्रभक्ती आहे आमची आणि ती आम्ही ढासू देणार नाही अशा प्रकारच्या त्या बाल कविता त्याची निर्मिती खरं तर मुलांनी आणि आम्ही केली. आणि मला वाटतं तो पूर्ण कार्यक्रम आपल्या आकाशवाणीवर रत्नागिरी केंद्रावरून सुमधुर गीतातून त्यावेळी काही कंपोजिंग केलं गेलं आणि तो सादर झाला, त्यामुळे तो एक आनंद खूप छान होता.
0: म्हणजे पदर आपल्या अस्मितेचा एक भाग आहे आणि त्यामुळे त्याला जपलं पाहिजे हेच राष्ट्रभक्तीतून आपण तो दाखवून दिला. सर, चिमण कथा हा तुमचा बाल कथा संग्रह आहे. आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना साहित्याकडे वळवणं किती आव्हानात्मक वाटतं?
1: खरं तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपण हे मुलांना घडवलं, मुलांवर संस्कार केले, मुलं बिघडली किंवा मुलं मेरिटला आली, हे सगळं क्रेडिट आपण घेतो, पण शिक्षक म्हणून माझा गोड अनुभव असा आहे की हे सगळं उपजत मुलांमध्ये असतं आणि शिक्षक हा फक्त दिशा देणारा मार्गदर्शक मित्र असतो की मुलांमध्ये ते उपजत असतं. त्यांना तसं वातावरण जर आपण निर्माण केलं, म्हणजे मी असा एक प्रयोग केला की माझ्या शाळेमध्येच आज काय नवीन असा एक मी प्रोजेक्ट उभा केला आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायचा की आपण शाळेत आल्यानंतर आज काय नवीनमध्ये मी 5 कप्पे तयार केले होते की आज काय नवीन मी ऐकलं, आज काय नवीन मी पाहिलं, आज काय नवीन मी वाचलं, आज काय मी नवीन मी लिहिलं आणि आज काय नवीन मी केलं कृती. मुलं इतकं आपलं ते भावविश्व तिथे सांगत राहतात की आज काय मी नवीन ऐकलं, हे ज्यावेळी मुलाने ज्या चिठ्ठ्या टाकतात त्याच्यामध्ये त्यावेळी त्यांच्याकडनं जे काय ऐकलेले जे घटना येतात त्या इतक्या सूक्ष्म असतात की म्हणजे आपण नुसतं म्हणजे मी वाऱ्याचा आवाज ऐकला, मी आभाळातला गडगडाट ऐकला, मी पाण्याची खळखळ ऐकली, म्हणजे त्या एका गोष्टीने मुलं ऐकणे ही इतकी मोठी कृती आहे की त्या विशालतेकडे जातात. आज काय मी नवीन पाहिलं तर जे डोळ्यांना दिसतं त्याच्या पलीकडे पाहण्याचा जो क्षमता आहे किंवा जो आपला मुलांना घेऊन जायचं आहे तिकडे त्या गोष्टी मुलं पाहू लागतात. आज काय मी केलं ही जी शेवटची कृती आहे म्हणजे अपडेट असलं पाहिजे. तर आज काय मी केलं हे जे सांगतात म्हणजे त्याच्यातनं असं वेगळी त्यांची उत्तरं येतात की मुळात त्यांना गाईड असं केलेलं आहे आज काय मी केलं म्हणजे हे नाही, तुमचं वेगळं काहीतरी असलं पाहिजे की ते इतरांना ऐकून असं वाटलं पाहिजे अरे हे मला केलं पाहिजे, अरे हे ह्याने आज पाहिलं, ह्याने ऐकलं तर मला का नाही ऐकू आलं. म्हणजे मला अशी मुलं भेटली सर मी सुद्धा उद्या वाऱ्यात जाऊ ऐक ना, त्याने ऐकलं ना मग त्याला सोसो आला मग तो दुसऱ्या दिवशी येऊन त्याचा आवाज वेगळा सांग, मी पाण्याचा खळखळ ऐकणार, मी चिमणीचा चिवचिवाड ऐकणार. हे जे प्रत्यक्ष तुम्ही कृती करा तुम्ही ऐका यातून जे पुढे आलं त्यातून चिमन चिमन कथा माझा जो फॉर्म आहे तो तयार झाला. की एखादं म्हणजे एक प्रातिनिधिक सगळ्यांचे जे अनुभव माझ्याकडे आले त्यातून मी चिमना नायक उभा केला आणि तो चिमन मला सांगतोय की आज मी हे ऐकलं, आज मी हे पाहिलं, आज मी हे वाचलं. आणि तो फॉर्म एससीईआरटीला आवडला की विद्यार्थी शिक्षकाला शिकवतोय, विद्यार्थी शिक्षकाला पाहायला शिकवतोय, विद्यार्थी शिक्षकाला कृती कशा करावी सांगतोय. आणि तो इतका अभिमान वाटतो की अरे एवढ्याशा छोट्याशा मुलाला हे कसं काय ऐकू आलं, म्हणजे आपण विश्वास ठेवत नाही.
0: बरोबर,
1: एवढ्याशा पहिलीतल्या मुलगा येऊन सांगतोय की मला आमच्या कौलातनं सरसर आवाज आला, हे त्याला कसं काय ऐकू आलंय. म्हणजे त्याचे आज कान मोठे होत चालले, डोळे मोठे होत चालले, त्याचं मन मोठं होत चाललंय आणि त्यातून चिमन आता एकूणच सगळं शॉर्ट आलंय की मोठ्या कथा विस्तारित कादंबऱ्या किंवा हे वाचनाचा मूड लोकांचा नाही आहे, मुलांना सुद्धा छोटं वाचायला आवडतं. त्यातून मग आम्ही असा प्रयोग केला की 8 ते 9-10 ओळीची कथा होऊ शकते का. जगात असं म्हटलं जातं की एका ओळीची कथा सुद्धा झालेली आहे, म्हणजे मला खूप काही सांगायचं आहे ते मला एका ओळीतनं सांगता येईल का, एका शब्दातनं सांगता येईल का, 2 ओळीतनं कथा होईल का. तर तो प्रयोग मी चिमन हा 2 अर्थी वापरला, छोटी छोटी म्हणजे त्या कथेमध्ये तो मुलगा म्हणतोय की बाबांचं जोत चाललंय, शेत चाललंय, भात पेरतायत, बी पेरतायत. त्या दिवशी मी अंकलिपीतले अक्षर कापली आणि तो पेरतोय, म्हणजे बाबा जसं पेरतोय भात पेरतायत बी पेरतायत तसं त्याच्या बाबाने बघितलं की चिमन अक्षर पेरतोय. पण ते बाबाने त्याला हे नाही सांगितलं की ती रुजणार नाहीत. बाबांना हे बरं वाटलं की मुलगा मातीवर विश्वास ठेवतोय, म्हणजे पेरलं तर उद्या उगवेल. इथे कथा संपते.
0: सर तुमचा फाळ हा नवीन काव्यसंग्रह येतोय, त्याचं नाव खूप सूचक वाटतंय, त्याबद्दल थोडं सांगाल काय.
1: आता रुमणी हे खरं तर शेतीचं पहिलं साधन आहे की त्याच्यावर पहिलं पाऊल आहे. आणि फाळ हे धरणीला फाळणारा तो नांगराचा मुख्य भाग आहे की किती कठीण जमीन असली हे असली निरा म्हणजे ज्याला आपण उपजाऊ नसेल तरी सुद्धा तुम्हाला फाळाने नांगरावंच लागेल. म्हणजे तुम्हाला काही पेरायचं असेल उगवायचं असेल तर फाळ तुम्हाला घेऊन जमिनीचं चिरावंच लागेल, माती फाडावीच लागेल. आणि फाळ शब्द मी आता जो घेऊन पुढे चाललोय तो शेतकरी बोलतोय की मला आता हे सगळं फाळाने नांगरावंच लागणार आहे. आणि शेतकऱ्यांचं आयुष्य जे एकूणच आता उद्ध्वस्त झालंय तर तो क्रांतीचा आणि बंडाचाही फाळ तो हातामध्ये घेतोय की मला या अन्याय आणि शोषणाच्या व्यवस्थेविरुद्ध मला आता फाळ पुढे ढकलावंच लागणार आहे किंवा फाळाने मला हे सगळं फाडावंच लागणार आहे, नांगरावंच लागणार आहे. अशा अर्थाची तो काव्यसंग्रह पूर्णपणे कृषी सौ जसा रुमणी हा शेतकऱ्याच्या जगण्याचा मरण्याचा एकूणच तारणहाराचा जो भाग आहे,
0: म्हणजे संवेदनशील

0: भेटायला. तर फाळ हा बंडाचा भाग आहे की आता तो उद्ध्वस्त झालाय आणि आता तुम्हाला त्याला तुमच्याशी बंड करायचं आहे,
1: म्हणजे क्रांती आणि क्रांती
0: करायची आहे. त्या अर्थाने फाळ काव्यसंग्रह आता येतो आहे. त्यामध्ये साधारणपणे शेतकरी म्हणतोय की आता नवे सूर्य उगवतील, फिरवेन मी माझ्या मनासारखे साऱ्या ऋतूंचे चक्र, कधी उन्हाळा कधी हिवाळा, थांबवेन पावसाचे नक्षत्र, माझं हवेचं तेव्हा भरेल आभाळ, फुलेल इंद्रधनुची बाग, माझं हवेचं तेव्हा भरेल आभाळ, फुलेल इंद्रधनुची बाग, क्षितिजावरती उडतील पक्षी, बदलवीन मी वाऱ्याचा वेग. आता हे सगळं मला माझ्या हाती घ्यायचंय. उजाड राणी नाचतील मोर, पेटविन धरणीच्या गर्भातील मी आग, बीजाविना फुटतील कोंब, म्हणजे बीज माझ्या हातात नसलं तरी मातीशी माझं एवढं नातं आहे की बीजाविना फुटतील कोंब, अवचित पाना फुलाना येईल जाग, माझ्या ऋतूंचे जग हे माझे बहरास माझ्या वसंतही लाजेल, आभाळाला झुकवून खाली धरती खुदकण हसेल, माझ्या युगाचा मीच नायक हृदय माझे सृजन प्रसवेल, गाळलेल्या घामातून माझ्या नवे सूर्य उगवतील, माझे नवे सूर्य उगवतील, तुमच्या क्षितिजावर तुमच्या आभाळातल्या सूर्यावर मी आता अवलंबून नाही राहणार आहे, तर माझ्या घामातून माझ्या कष्टातून असे असंख्य मी नवे सूर्य
1: तयार करीन,
0: निर्माण करीन.
1: सर, तुमच्या साहित्यात कोकणी बोली भाषेचा आणि तिथल्या संस्कृतीचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता?
0: आता मुळातच कसं आहे की साहित्यामध्ये प्रादेशिकता आलीच, त्याच्यामध्ये वराडी आहे, खानदेशी आहे, तो साहित्यिक ज्या मायभूमीत ज्याचा जन्म झाला त्या तिथल्या बोलीभाषेत, खरं तर जी ज्याला आपण बोलीभाषा म्हणतो ती त्याची मायभाषा असते,
1: बरोबर,
0: त्याची मातृभाषा असते. आणि कुठलंही साहित्य हे त्याला त्याच्या जन्मभाषेमध्ये त्याच्या मायेच्या भाषेमध्ये सांगावं लागतं. तर अनेक कथांमध्ये अनेक कवितांमध्ये हे बोलीभाषेतले शब्द, म्हणजे मुळातच आमचा साहित्याचा जो प्रांत आहे तो ग्रामीण साहित्य आहे, इथलं आपण जगणं सांगतो आहोत,
1: बरोबर,
0: इथला कष्टकरी बोलतोय, तर त्यामुळे बोलीभाषा हे प्रामुख्याने जाणीवपूर्वक सुद्धा कवितेमध्ये आणावी लागते, सांगावी लागते. आता जे आपण शेतीविषयक दुसरा शब्द आपण घेतले की इशाड असेल, जू असेल, जगाल असेल, मेर असेल, म्हणजे शेताच्या बांधाला आपल्याकडे मेर म्हणतो, म्हणजे मेर हा शब्द आमच्या बोलीभाषेचा आहे, आपला कोकणी शब्द आहे, हा आपण साहित्याला देतो आहोत. किंवा इथला शब्द इशाड आहे, किंवा इथला शब्द जगाल आहे, पांजाळ असेल, अनेक शब्द जे आहेत जे काळाच्या ओघाबरोबर नष्ट होत आहेत, तर ते शब्द कथेमधून साहित्यामधून आपल्याला आणता येतात आणि मी जास्तीत जास्त बोलीभाषेचा आपण उपयोग करतो आहोत.
1: सर, सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असं म्हटलं जातं, यावर एक साहित्यिक म्हणून तुमचं मत काय आहे?
0: नाही, वाचन खऱ्या अर्थाने वाचलं गेलं पाहिजे आणि वाचन एक संस्कृती आहे असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्या आधीची पिढी ही संस्कृती निर्माण त्यांनी केलेली आहे. म्हणजे शिवकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील किंवा त्यांचं एकूणच काम दाखवलं जातं, पण शिवाजी महाराजांची इतर कामांमध्ये ग्रंथविषयक प्रेमसुद्धा, जे अलीकडे जे पुस्तक शिवाजी कोण होता गोविंद पानसरे सरांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये शिवाजी शिक्षणतज्ञ होते, शिवाजी शेतीतज्ञ होते, शिवाजी राजकीय तज्ञ होते. म्हणजे शिवाजी आपल्याला खऱ्या अर्थानं, या अर्थाने शिवाजीकडनं आपल्याला काही शिकता येतं हे सांगितलं गेलं. तर शिवाजी ग्रंथप्रेमी कसे होते, म्हणजे रायगड सारखी जर राजधानीचा अभ्यास केला तज्ञाने त्यावेळी रायगडावर त्याने मोठं

0: ग्रंथालय उभं केलं होतं आणि आपल्या पुस्तकप्रेमी लोकांना ती पुस्तकं उपलब्ध करून देत होते, ग्रंथ संपदा होती. ही आपली संस्कृती आहे. किंवा एक काळ असा होता की नालंदा तक्षशिला ही विद्यापीठं ही संपूर्ण जगामध्ये इतर जगातल्या विचारवंतांना अभ्यासासाठी अभ्यासासाठी असलेली इथली वाचनालय होती. आता वाचनाचा जो अर्थ आहे तो नव्याने आता बदललेला आहे. आता म्हणजे प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ही माध्यम बदललेली आहे. तर ही वाचन चळवळ जी आहे, तर एखादा माणूस किंवा एखादा मूल किंवा एखादा विद्यार्थी वाचनाकडे आला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला त्याची गरज निर्माण करावी लागेल. जर एखादा विद्यार्थी शालेय जीवनामध्ये असताना स्पर्धा परीक्षेसाठी किंवा इतर संदर्भांसाठी जर वाचनालय शोधत असतो तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला नंतर पुस्तकांची का नाही गरज भासत? परीक्षेसाठी गरज भासते, त्याला इतर गोष्टींसाठी गरज भासते, पण ज्यावेळी त्याचं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळी तो ग्रंथांपासून का दूर जातो? तर अवांतर वाचन आणि अवांतर ज्ञान ही त्या माणसाची गरज बनवावी लागेल आपल्याला. त्याचा कुठलाही जॉब असेल त्या ठिकाणी त्याला अवांतर वाचनाची गरज निर्माण करून जर आपण दिली तर तो त्या ग्रंथाकडे पूर्ण येईल असं मला वाटतं. जसं पाठ्यपुस्तक शिकवताना एखादा जो पाठ असेल त्याला पूरक वाचन आहे, तिथे लेखकाचा इतर परिचय दिला जातो. त्या लेखकाच्या तो पाठ कुठल्या पुस्तकात ना आलाय, कुठल्या कादंबरीत ना आलाय, तर त्या मुलाने ती कादंबरी दाखवली गेली पाहिजे की आनंद यादवांच्या या कादंबरीत झोंबीतनं हा भाग आलाय, किंवा दया पवारांच्या या याच्या कवितेतनं ही कविता कोण आलाय बाबा कोंडवड्यातनं. तर शिक्षक ती मेहनत घेत नाही. पाठाच्या सुरुवातीला ते दिलं जातं की हा मुलांना पाठ अमुक लेखकाच्या अमुक पाठातनं आलाय, तर ते काही वेळा मुलांना ती उत्सुकता असते अरे ही कादंबरी कशी असेल. तर ती उपलब्ध करून जर मुलांमध्ये उत्सुकता निर्माण केली तर मुलं ती शोधायला जातील की आम्हाला हा पाठ कुठल्या कादंबरीत नाही, आम्हाला ही कविता कोणत्या काव्यसंग्रहात नाही. आणि तज्ज्ञाने ते खाली तयार केलेलं असतं की मुलांना स्वाध्याय द्या की मुलांना त्या लेखकाचं पुस्तक पाहू द्या. अशा प्रकारे शिक्षकाने ते मुलांमध्ये रुची निर्माण जर केली की संदर्भ संदर्भ शोधा तर मुलं वाचनालयाकडे पुस्तकांकडे अधिक वळतील. गरज निर्माण करावी लागेल
1: बरोबर,
0: आणि ती एक क्षमता आहे. तशी जर आपली संस्कृती असेल वाचन तर ती गरज निर्माण झाली पाहिजे की मला आठवड्यात एक पुस्तक वाचलंच पाहिजे. ही संस्कृती जर असेल तर ती गरज निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं मला वाटतं.
1: सर, अगदी शेवटचा प्रश्न. जे तरुण नुकतेच लिहायला लागलेत आणि ज्यांना साहित्यात करिअर करायचं त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: करिअर या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. साहित्य हे असं ठरवून लिहिलं जात नाही आणि मी साहित्यिक होणार किंवा हे मी लिहिणार असं ते होत नाही. त्या माणसाचं ज्या माणसाची जडणघडण त्या वाचनातून होते किंवा सहवासातून होते साहित्याच्या, त्याच्यातून त्याच्या मनामध्ये बीज तयार होत. म्हणजे नारायण सुर्वे सर सुर्वे असतील, मधुबाई असतील, किंवा लेखकांच्या सहवासात तुमचा काही काळ गेला तर तुमच्यामधील ज्या अभिव्यक्ती आहेत किंवा जी सर्जनशीलता आहे सृजनशीलता आहे ती जागी होते. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये ही असते. म्हणजे एखाद्या संगीत मैफिलीमध्ये ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी आपल्यातलं गाणं आपण गुणगुणायला लागतो, आपल्यातलं संगीत ताल धरायला लागतं. एखाद्या खेळाच्या मैदानावर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा तिथे उड्या माराव्याशा वाटतात, काहीतरी करावंसं वाटतं. तसं साहित्य हे तसंच आहे. तुम्ही साहित्य म्हणजे ग्रंथांच्या सहवासामध्ये, लेखकांच्या सहवासामध्ये किंवा त्या वातावरणामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुमच्यामध्ये, म्हणजे असं जनाबाई म्हणते की नामदेवांच्या घरात राहिली मोलकरीण म्हणून, पण नामदेवांचे अभंग ऐकल्यानंतर तिच्यामध्ये सुद्धा तेवढी प्रज्ञा निर्माण झाली आणि तीही लिहू लागली. संत चोखामेळ्यांचा मुलगा, बायको, सगळी त्यांचं अख्खं कुटुंब लिहू लागलं. म्हणजे संत सहवास आहे तो. तसं आजची तरुण लोक आहेत ते बरेचसे असे कवी किंवा लेखक पुढे आले की ज्यांना त्यांच्या

0: शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेजमध्ये त्या विचाराचा किंवा रुचीचा प्राध्यापक भेटला, शिक्षक भेटला आणि त्यांच्यातल्या उर्मी जाग्या झाल्या म्हणून ते लिहू लागले. किंवा एखादा शाळेत न जाताही बहिणाबाईसारखी, की ती पांडुरंगाच्या सहवासात असतील, वारकऱ्यांच्या सहवासात असतील, पण कुठल्या तरी उर्मीमध्ये तुम्ही जर राहिलात तर तुमच्याकडनं ते लिहिलं जाऊ शकतं. आणि काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून वास्तवाचं भान ठेवून जर तुम्ही लिहिलात तर निश्चित आजही साहित्यामध्ये वाचक आहे. पण त्याच्यासाठी माझी कविता लवकर प्रसिद्ध झाली पाहिजे, मला कवी म्हटलं पाहिजे, मला ज्येष्ठ म्हटलं पाहिजे, किंवा मला पुरस्कार मिळाला पाहिजे. आता जे त्याच्यासाठी लिहिलं जातं त्याच्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. याच्या आधीच्या महान साहित्यिकांनी जे लेखन केलं, जागतिक स्तरावर जे साहित्य असतील, आपल्या देशातले साहित्यिक आहेत, महाराष्ट्रातले आहेत किंवा संत वाङ्मय आहे, तर त्याने का लिहिलं, त्याच्या पाठीमागची त्यांची जी भूमिका आहे, तसं तुम्ही जर भूमिका घेऊन लिहिलात म्हणजे मला फुलंच मिळतील मी लिहिल्यामुळे असं जर तुम्ही समजलात तर तो नाही आहे. तुमच्या लेखनामुळे ज्या दिवशी दगड तुमच्या घरावर पडतील त्या दिवशी तुम्ही समजा की तुम्ही काहीतरी खरं लिहिलात, तुम्हाला लोक ओळखतायत, तुम्हाला मानतायत, आणि हे तुमचं फार मोठं यश असेल असं मला वाटतं.
1: सर, आजच्या या मुलाखतीचा समारोप तुमच्या एका सुंदर कवितेनं तुम्ही करा.
0: नवा विचार नवलाई असं हे युग आहे, आणि कष्टकरी कामकरी शेतकरी जगणं हे सुद्धा आता वास्तवमध्ये निसर्गाशी संवाद साधतंय आणि तोही आशावादी आहे, अशा अर्थाची एक कविता. जो आजचा माझा शेतकरी आहे किंवा कष्टकरी आहे तो म्हणतोय की मी निराश नाहीये, नवलाई येईल, शेतात माझ्या नवा सूर्य उगवेल, शेतात माझ्या नवा सूर्य उगवेल, कष्टाच्या बीजाला नवे बळ तो देईल, शेतात माझ्या मेघ नवा बरसेल, वाफ्यातल्या दाण्याला नव संजीवन देईल, शेतात माझ्या नवे वारे घोंगावेल, फुलातला पराग कणस कणस होईल, शेतात माझ्या चंद्र नवा उतरेल, सुखाच्या चांदण्याची बरसात होईल, शेतात माझ्या वसंत ही फुलेल, मन बहराला नवी पालवी फुटेल, शेतात माझ्या नवलाई येईल. हा जो आशावाद आहे, शेतात माझ्या म्हणजे काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये या जगामध्ये नवीन घडेल, शेतात माझ्या नवलाई येईल, गळ्यातल्या फासाला ती दूर दूर नेईल, माझ्या गळ्यातल्या फासाला ती दूर दूर येईल, शेतात माझ्या नवा सूर्य उगवेल, नवा सूर्य उगवेल.
1: खरोखर सर, तुमच्याशी संवाद साधताना असं जाणवलं की तुमचं साहित्य हे केवळ मातीशी आणि माणसांशी जोडलेलं एक जिवंत नातं आहे. रुमणीपासून सुरू झालेला तुमचा हा शब्द प्रवास फाळसारख्या आगामी कलाकृतीपर्यंत तितक्याच जोमानं सुरू आहे. ही आम्हा सर्व श्रोत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे सर. ग्रामीण जीवन, देशप्रेम आणि बालविश्व अशा विविध विषयांना तुमच्या लेखनीनं जो न्याय दिला आहे तो आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. साहित्याच्या या प्रवासात तुमची लेखनी अशीच बहरत राहो आणि तुमच्या शब्दातून नवनवीन सृजन हे घडत राहो याच शुभेच्छेसह कदम सर, आज तुम्ही वेळ काढलात आणि तुमच्या समृद्ध साहित्य प्रवासाचे पैलू आमच्या श्रोत्यांसमोर उलगडले त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: रसिक हो, आत्ताच आपण साहित्य संवाद याविषयी साहित्यिक विठ्ठल कदम यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सादर करते होते डॉक्टर दीपक ठमके. आता ऐकूयात काही संदेश.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तकं असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्यकाळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल.
3: मुलांनी आत्मविश्वासाने बोलावं, गोष्टीतून विचार करायला शिकावं आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी कथा कथन आणि संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे ऐका. शुक्रवार दिनांक 22 मे आणि शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 कथा कथनकार रुची कदम यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
1: रसिका, आता 6:06 हिंदी समाचारपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 6:05 सुगम संगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: रसिक श्रोते हो देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: रसिका हो आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संगीत अरुण पौडवाल यांचं.

रसिका हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्या शुक्रवार दिनांक 22 मेला प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51, त्यामध्ये सुरुवातीला संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. त्यानंतर 9 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र तसंच 3 प्रादेशिक बातम्या ऐकू शकाल. 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे प्रसारण ऐकू शकाल. त्यामध्ये सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 5:02 मराठी चित्रपट संगीत. 5:30 बोधकथा आणि संस्कार याविषयी कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला सादर करते डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. 6:05 नाट्यसंगीत. 6:25 शनिवारी दिनांक 23 मे रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30

आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून 6:30 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची भक्ती रचना, संगीतबद्ध केली नंद होणप यांनी.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
7: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
8: मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तक असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल.
9: मुलांनी आत्मविश्वासाने बोलावं, गोष्टीतून विचार करायला शिकावं आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी कथा कथन आणि संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे ऐका. शुक्रवार दिनांक 22 मे आणि शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 कथा कथनकार रुचि कदम यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
10: भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दामोदर शिरवाळे यांची भक्ती रचना, स्वर आणि संगीत आनंद शिंदे यांचं.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तकं असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल।
2: मुलांनी आत्मविश्वासाने बोलावं, गोष्टीतून विचार करायला शिकावं आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी कथा कथन आणि संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे ऐका। शुक्रवार दिनांक 22 मे आणि शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 कथा कथनकार रुचि कदम यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके। नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
0: रसिका हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम। अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ऐकूया प्रवीण दवणे यांची भक्ती रचना, संगीत साथ नंदू होणप यांची।

रसिका हो, देशभक्तीपर गीताने आपला हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. आता ऐकूयात काही संदेश आणि जाहिराती, त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. त्यासाठी जाऊयात मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.
2: हर घर सूर्य घर.

आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होते.

0: तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग अँड मॅरिटाईम कॉपरेशन कॅन बिकम अ डिफायनिंग पिलर ऑफ दिस पार्टनरशिप. सायप्रस इज अ ग्लोबली रेस्पेक्टेड मॅरिटाईम पॉवर अँड महाराष्ट्र इज रॅपिडली एक्सपांडिंग इट्स पॉर्ट्स, लॉजिस्टिक्स अँड शिपिंग इकोसिस्टीम.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रीय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे। ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे। प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे। लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती। नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले। मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे। एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली। जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला। पहाटे 4:45 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं। आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली। हवामान। गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिलपासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळं काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिलपासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसं झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे जेणेकरून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेला आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी जर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहेत ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: खरं ते दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. तुमच्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्यावेळी तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काय तुम्ही बघता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात, परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय. त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलैपर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलैपर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CACB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे नाही लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
2: हो एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना ही अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारांनी असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयरची. ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
2: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसा आता तुमचा जो फॉर्म 15G, 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, तर फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत म्हणजे.

0: इकडे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
1: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये. हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले, त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बरेच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट शी काही संबंध नाहीये.
0: सर, आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
1: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेट साठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की ह्याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं. तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
0: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तर तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे आणि तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्ससाठी काहीतरी बेनिफिट अव्हेलेबल आहेत, त्याला हे म्हणतात HRA. HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत. तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
0: सर, याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असं दृष्टीने?
1: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
0: सर, थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी,

0: नमस्कार मंडळी, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948 अर्थात 21 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेविषयी मनीषा भुजबळ यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक उत्तम साहणे सर. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: शेतकरी बंधूंनो, परागीभवनासाठी मधमाशी ही अत्यंत उपयुक्त कीटक आहे. मधमाशी पालन पूरक व्यवसाय म्हणूनही केला जातो आणि आज तर कित्येक शेतकरी उत्पादन वाढीसाठी मधमाशींच्या पेट्या ठेवतात आपलं उत्पादन वाढावं म्हणून. यामध्ये कुठल्या मधमाशी पिकांसाठी योग्य आहेत, तिचं कार्य कसं चालतं, या सगळ्यांविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सर, शेती उत्पादन वाढ किंवा पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी यांचा कसा संबंध आहे?
2: मधमाशी मध गोळा करते किंवा मध तयार करते, त्यासाठी ती फुलांकडे जात असते. मध गोळा करण्यासोबत ती पराग सुद्धा गोळा करत असते. मधमाशीचं हे अन्न आहे. तर मधासाठी जे मकरंद गोळा करते, मधमाशी फुलाकडे जात असते. तर त्यावेळेला वेगवेगळ्या फुलांना ती भेट देत असते. ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या, असं परागासाठी आणि मकरंदासाठी. तर ते करत असताना परागीभवन ही क्रिया होत असते आणि परागीभवन जर झालं तर फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. अर्थातच मधमाशी आणि पीक उत्पादन याचा संबंध आहे. जास्त परागी

0: चांगलं जर परागीभवन झालं तर जास्त फळं लागत असतात आणि त्यामुळे उत्पादन वाढत असतं.
1: बरोबर, परागीभवन म्हणजे काय सर?
0: परागीभवन म्हणजे काय की जसं वेगवेगळ्या वनस्पती आहेत, वनस्पतीला फुलं येतात आणि फुलाचं फळात रूपांतर होत असतं. फुलांमध्ये दोन प्रकार असतात, नर फुलं आणि मादी फुलं. किंवा एकाच प्रकारच्या फुलामध्ये नर फुलाचा भाग आणि मादी फुलाचा भाग असतो. किंवा काही पिकांमध्ये जसं वेलवर्गीय जे काही फळं आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी नर फुल असतं, मादी फुल वेगळं असतं. डाळिंबामध्ये वेगळ्या ठिकाणी असतं. तर याच्यामध्ये नर फुलाचे पराग जेव्हा मादी फुलावरती पडत असतात त्यावेळेला मादी फुलाचं रूपांतर फळात होत असतं आणि हे जे काम आहे ते मधमाशीकडून होत असतं. मधमाशी व्यतिरिक्त दुसरे सुद्धा कीटक आहेत, फुलपाखरं वगैरे जे फुलावरती जातात, किंवा वाऱ्यामार्फत सुद्धा पराग घेऊन होत असतं. आणखी काही पक्षी सुद्धा आहेत किंवा खार सुद्धा असते, असे जे काही प्राणी. पण ह्या सगळ्यात महत्वाचं जे आहे, मधमाशी जवळजवळ 80 ते 90% काम करतं. कारण बाकी जे फुलपाखरं वगैरे जे कीटक फुलावरती जातात ते फक्त त्यांना भूक लागते म्हणून मकरंद खाण्यासाठी जातात. परंतु मधमाशी जेव्हा फुलावरती जाते तरी पराग गोळा करून त्याचा संचय करत असते. पराग किंवा मकरंद आल्यानंतर तिच्या पोळ्याकडे ते पुन्हा जाते. दिवसातून शेकडो व्हिजिट्स फुलांवरती होत असते एका मधमाशीचे. त्यामुळे सगळ्यात जास्त 80 ते 90% काम मधमाशीकडून होत असते. त्यामुळे मधमाशी खूप महत्वाची.
1: अच्छा, त्याचा शेती उत्पादनाशी कसा संबंध आहे?
0: मधमाशी जास्त फुलांवरती फिरले तर जास्त उत्पादन वाढतं. आणि मधमाशा जास्त जर त्या शेतामध्ये राहिल्या तर फायदा कसा होतो की कोणत्याही वनस्पतीमध्ये 30% पासून 50%, 60% किंवा 100% सुद्धा त्याचं उत्पादन वाढत असतं. उदाहरण आपण घेतलं आंबा आहे, तर आंब्यामध्ये 150% वाढ दिलेली. म्हणजे 100 किलो आंबे जे लागत असतात त्या ठिकाणी जर मधमाशा भरपूर असतील तर 150 किलो आंबे लागतील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांमध्ये फायदा होत असतो. तेलबियामध्ये तर खूपच गरज आहे. तेलबिया जसे की खुरासणी आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे, हे कम्प्लीट 100% मधमाशीवरती अवलंबून आहे असं म्हटलं चालेल. आंबा, नारळ हे सुद्धा पिकं कम्प्लीट मधमाशीवरती अवलंबून आहे. त्यामुळे मधमाशी त्या शेतात असणं खूप गरजेचं आहे, तरच उत्पादन वाढेल. म्हणजे शेती जर म्हटलं तर शेती पिकण्यासाठी महत्वाच्या मूलभूत ज्या गोष्टी आहे, म्हणजे शेताला चांगली जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, चांगलं बियाणं पाहिजे, खत पाहिजे, ह्या मूलभूत गोष्टी आहे. त्याच पद्धतीनं मधमाशी त्या शेतात असणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.
1: अच्छा, म्हणजे ती सुद्धा आता एक महत्वाचा घटक
0: महत्वाचा घटक हो. मधमाशी जर तिथून काढली तर उत्पादन खूप कमी प्रमाणात होत आहे. आणि मागच्या काही 40-50 वर्षाचा अनुभव बघितला, 50 वर्षापैकी खूप असे मधमाशाचे पोळे दिसायचे, मधमाशा फिरायच्या. पण आता वेगवेगळ्या कारणामुळे मधमाशा खूप कमी होत राहिलेल्या आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळं काय झालं की परागीभवनावरती परिणाम होतो. परागीभवन जर नाही व्यवस्थित झालं तर उत्पादन कमी होतं आणि शेतकरी भरपूर मेहनत करतोय, म्हणजे खत पाणी सर्व काही देतोय, परंतु उत्पादन पाहिजे तसं येत नाहीये. तर त्याचं एक कुठंतरी कारण आहे की मधमाशींची संख्या कमी झालेली आहे.
1: मग ती शेतात टिकवायची असेल, आपण म्हटलं ना ती शेतामध्ये टिकवायला हवी.
0: हो, शेतामध्ये मधमाशी जास्त येणं गरजेचं आहे. याच्यासाठी जेव्हा फुलोऱ्याचा जो काळ असतो कोणत्याही पिकाचा, सूर्यफूल असेल तर साधारण त्याचा 20 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत फुलोरा म्हणजे फुलं उमलतात आणि त्याचं बियामध्ये रूपांतर होतो, असा प्रत्येक पिकाचा काळ असतो. आंब्यामध्ये म्हटलं तर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये फुलं येतात. हा जो काळ आहे फुलं उमलण्याचा काळ, त्या वेळेला कोणतीही कीटकनाशक फवारणी शेतकऱ्यांनी करायला नको आहे. हे खूप महत्वाचं आहे. फुलं येण्याच्या आधी फवारणी करू शकता. फुलं येऊन जेव्हा फ्रूट सेटिंग होतं म्हणजे फळं तयार होतात त्यावेळेस फवारणी करू शकतात. हा जो मधला जो पिरियड आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी जपलं पाहिजे. म्हणजे मधमाशी तिथं व्हिजिट करत असते त्यावेळेला कीटकनाशकावर मधमाशी मरत असते. दुसरी गोष्ट, शेतकरी काय करू शकतात याच्यामध्ये, फवारणी जेव्हा भाजीपाल्यासारख्या पिकाला करायची तर संध्याकाळच्या वेळेलाच फवारणी करायची, सकाळी करायची नाही किंवा दुपारी करायची नाही. कारण सकाळच्या वेळेला मधमाशांची व्हिजिट फुलांवरती असते त्यामुळे मधमाशा मरतात. संध्याकाळी 6 वाजेनंतर जर फवारणी केली तर मधमाशा संध्याकाळी त्याच्या घरामध्ये जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला लागतात. त्यामुळे संध्याकाळची जर फवारणी केली मधमाशा, त्यामुळे मरण्याचं प्रमाण कमी होईल. या व्यतिरिक्त अजून पण मधमाशा कमी होण्याचे वेगळे सुद्धा कारण आहे, जसं की चुकीच्या पद्धतीनं मध काढणं. आता काही लोक धूर करतात, जाळ करतात आणि मधमाशा जाळून मध काढतात, ही चुकीची पद्धत. त्यामुळे मधमाशा कमी होत आहेत, आपण त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे.
1: निसर्गामध्ये जी मधमाशी आहे तिचं प्रमाण कमी होत आहेत अशा अनेक कारणांमुळे, पण शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी आता एक चांगला पर्याय त्यांच्या पुढे आहे, तो म्हणजे मधपेट्या बागेमध्ये ठेवणं.
0: वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा आहेत याच्यामध्ये, जसं की आग्या माशी आहे, फुलोरी माशी आहे, ज्या माशा पाळू शकत नाही, उघड्यावरती राहतात. पण पेटीमध्ये ज्या पाळता येतात मधमाशा, त्याच्यामध्ये सातेरी मधमाशी आहे, त्यानंतर मेलीफेरा जातीची मधमाशी आहे आणि स्टिंगलेस किंवा टंकरहित मधमाशी, या 3 जातीच्या मधमाशा पेटीत पाळता येतात. पेटीत पाळता येत असल्यामुळं फायदा काय होतो की ती पेटी एका शेतामधून दुसऱ्या शेतात सहज नेता येते. फुलोरा ज्या ज्या शेतामध्ये आलेल्या त्या ठिकाणी ती पेटी ठेवायची, म्हणजे पेटी म्हणजे वसाहत म्हणतो आपण, ती पेटी मधमाशीने भरलेली असते म्हणजे वसाहत. ती जर ठेवली तर मग ती मधमाशी आजूबाजूच्या त्या 500 मीटर मध्ये किंवा त्या शेतामध्ये फिरत असतात, त्यांना अन्न मिळतं, तर त्या फुलांचं फळात रूपांतर जास्त होतं, म्हणजे उत्पादन वाढतं.
1: अच्छा, आणि परागीभवनासाठी कोणत्या जातीच्या मधमाशा उपयोगी आहेत?
0: 5 जातीच्या मधमाशा आहेत, याच्यामध्ये आग्या माशी, फुलोरी माशी जरी बाहेर राहत असतील तरी त्या सुद्धा परागीभवनासाठी उपयोगीच आहेत. जरी त्या पेटीत पाळता येत नाही, पण त्या नॅचरली आग्या माशी जंगलामध्ये जात असते किंवा शेतामध्ये येत असते, त्या ठिकाणी ती परागीभवन करत असते. फक्त आपण तिला पेटीत घेऊ शकत नाही एवढंच आहे, पण त्या सुद्धा मधमाशा येणं गरजेचं आहे. आणि पेटीमध्ये जे आपण मधमाशा ठेवतो, सातेरी माशी, मिलीफेरा किंवा ट्रायगोना माशी किंवा स्टिंगलेस, ह्या माशा पेटीतून इकडे तिकडे नेता येतात. म्हणजे 5 जातीच्या मधमाशा उपयोगी आहे. याच्यामध्ये आग्या माशी जी आहे तिचा आकार मोठा असतो, त्यामुळे मोठ्या फुलांमध्ये ती जाऊ शकते. आणि सगळ्यात छोटी जी माशी ती म्हणजे स्टिंगलेस बी, तर ती मधमाशी छोटे छोटे फुलं असतात जे खोल त्यांचं पराग असतं, त्या ठिकाणी स्टिंगलेस बी किंवा ट्रायगोना माशी जाऊ शकते. त्यामुळे सगळ्या जातीच्या माशा उपयोगी. याच्यामध्ये अजून आपण जर विचार केला की समजा पॉली हाऊस आहे किंवा ग्रीन हाऊस आहे, त्या ठिकाणी आग्या माशी जाऊ शकत नाही कारण ते सगळ्या बाजूने बंद असतं. त्या ठिकाणी आपल्या पेट्या ठेवून हाच पर्याय आहे. छोटं जर पॉली हाऊस असेल म्हणजे 10 गुंठे 5 गुंठे, तर त्या ठिकाणी ट्रायगोना माशी किंवा स्टिंगलेस मधमाशी जी आहे तिची पेटी जर ठेवली, तिची रेंज सुद्धा कमी असते, छोटी माशी असते, तेवढ्या छोट्या भागात काम करते. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या माशींचा उपयोग वेगवेगळ्या शेतात करता येतो.
1: बरोबर सर, आपण म्हटलं की सगळ्याच मधमाशांचं पालन आपल्याला करता येत नाही, परंतु त्या मधमाशा आपल्या पिकांकडे आकर्षित होतील त्यासाठी त्यांना ज्या फुलातून मध मिळणार आहे तर तशा प्रकारच्या फुलांची किंवा पिकांची लागवड करायला हवं.
0: हो, याच्यामध्ये असं आहे की मधमाशा आपल्या शेतात कशा आल्या पाहिजे हे महत्वाचं आहे. काही शेतकरी मध वसाहती ठेवू शकत नाही, परंतु नॅचरल ज्या मधमाशा आहेत त्या शेतात येणं, त्यांना बोलवणं हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. यासाठी एक प्रयोग असा काही शेतकरी करत असतात, आम्ही पण सांगत असतो. समजा उदाहरण द्यायचं तर कलिंगड आहे. कलिंगड जेव्हा लावतो आपण, त्याच वेळेला जर खुरासणीचे जर काही रोपं किंवा तेलबियामध्ये सूर्यफूल जर बांधायला लावलं तर फायदा काय होतो की पिवळे जे फुलं असतात तेलबियाचे, खुरासणी, सूर्यफूल, कराळा, याच्याकडे मधमाशा आकर्षित होतात. आणि कलिंगडला लावल्यानंतर 1.5 महिन्यात फुलं येतात, त्याच वेळेला सूर्यफुलासुद्धा 1.5 महिन्यात फुलं येतात. त्यामुळं तो जो पिरियड आहे दोन्हींचा एकाच वेळेस असतो. आणि पिवळ्या फुलाकडे मधमाशा एकदा आकर्षित झाल्या, त्यांना समजतं की या ठिकाणी अन्न आहे, त्यामुळे ते फिरत राहतात आणि कलिंगडला फुलाला त्याच्यावरती पण फिरतात. आणि जास्त जास्त फुलावरती फिरले की ते परागीभवन होत असतं. आता आंब्याचा फुलोरा कधी येतो आपल्याला साधारण माहीत असते. फुलोरा येणार आहे त्याच्या 45 दिवस आधी बांधावरती किंवा आंब्याच्या बागेत जिथे इथं ऊन पडतं त्या ठिकाणी तुम्ही तेलबियाचे काही झाडं लावा. तसं डाळिंब पीक आहे, डाळिंबाच्या बांधाला सुद्धा तेलबियाचे झाडं म्हणजे सूर्यफूल लावू शकतो, खुरासणी लावू शकतो, तीळ लावू शकतो. अशा पद्धतीनं माशा त्या ठिकाणी येतात. दुसरा एक प्रयोग असा आहे, आपल्या शेतामध्ये जर कोरा माठ जर भरून ठेवला, पाण्याचा माठ म्हणजे शक्यतो उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यात जर मधमाशांना पाणी नसेल तर त्या दुसऱ्या भागात पळून जातात, निघून जातात. तर कोरा माठ जर भरून ठेवला तर मधमाशांना पाणी मिळतं, माठ पाझरत असलं पाणी मिळतं आणि ते पाणी पिण्यासाठी मधमाशा त्या ठिकाणी राहतात. तर त्यामुळे तो सुद्धा एक प्रयोग करता येतो.
1: पण उन्हाळ्यामध्ये फुलांचं जर प्रमाण कमी असेल तर मग
0: आपल्याला मधमाशा त्या ठिकाणी पाहिजेत. तर तेलबियाची जी झाडं असतात तर ती थोडी थोडी थोडी सतत बांधावरती बी टाकत जायचं, दर महिन्याला जर टाकत राहिलं तर सतत त्यांना अन्न मिळत असतं आणि मग ती जागा सोडून जात नाही,
1: म्हणजे ते कायम आपल्या शेतात येत राहतात.
0: हो
1: बरं, आपण म्हटलं की मधपेट्या पॉली हाऊस मध्ये पण ठेवता येतात, फळबागेची लागवड केलेली आहे तेथेही ठेवता येतात, पण या ठेवायच्या कशा? म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं त्या पेट्यांची बांधणी केलेली असेल आणि ती वसाहत कशी आणायची?
0: वसाहत जेव्हा आणायची असते बाहेरून, तर एक तर जो हंगाम असतो फुलोऱ्याचा हंगाम कधी आहे तो आपल्याला माहित असतं, त्यावेळेला पेटी आणायची असते. तर बाहेरून आणताना रात्रीच्या वेळी पेटी आणायची असते, कारण दिवसा कधी पण पेटी आणली तर काही माशा बाहेर असतात फुलाकडे गेलेल्या, त्या रात्री सर्व माशा एका ठिकाणी येतात आणि मग रात्रभर त्या आराम करतात पेटीमध्ये. म्हणून ती पेटी किंवा ती वसाहत रात्री उचलायची आणि आपल्याला पाहिजे त्या शेतामध्ये ठेवा. साधारण 1 एकराला 2 पेट्या किंवा 3 पेट्या असं ठेवायच्या. आपण सातेरी माशीचा विचार केला तर ठेवताना सावलीची जागा पाहिजे, त्यानंतर खाली स्टँडवरती पेटी ठेवायची. एक लोखंडी स्टँड असेल किंवा लाकडी स्टँड जो आपल्याला उपलब्ध आहे, खुर्चीवर ठेवली तरी चालेल. पण या खुर्चीला किंवा स्टँडचं जे पाय असतात त्या ठिकाणी लाल मुंगळे जाऊ शकतात त्या माशा खायला, किंवा इतर काही पाल सरडे जाऊ शकतात. त्यामुळं त्याच्या पायाला वापरलेलं इंजिन ऑइल जे असतं ते जर लावलं तर तिथून मुंगळे किंवा मुंग्या चढत नाही, ही एक काळजी महत्वाची. पेटी सावलीत ठेवणं महत्वाचं आहे. आणि दुसरं, पेटी जेव्हा नवीन ठिकाणी नेतो त्यावेळी 1 दिवस त्या वसाहतीला साखर पाणी देणं गरजेचं आहे. साखर पाणी म्हणजे 1 कबर साखर, कबर पाणी एकत्र करायचं, ते गरम करायचं, उकळी येऊ द्यायची थंड होऊन, मग एका पसरट प्लेटमध्ये देता येतं. हे दिल्यामुळे काय होतं की मधमाशांना लगेच असं काहीतरी तात्पुरतं अन्न मिळतं आणि त्या कामाला लागतात आणि नंतर मग इतर जे फुलं ते शोधून ते व्यवस्थित कामाला करतात. आणि दुसरं, पेटी ठेवल्यानंतर ती स्टँडवर पडणार नाहीये, म्हणजे मजबूत स्टँड पाहिजे. तर ते एक बघायचं, सावलीत असलं पाहिजे. कधी कधी काय होतं, काही पक्षी सुद्धा येत असतात मधमाशा खायला. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये विजेच्या तारा असतात, त्या तारा जर गेलेल्या असतील, तिथं काही पक्षी बसतात, जसं की वेडा रघु आहे किंवा गोशा पक्षी काळ्या लांब शेपटीचा, हे पक्षी मधमाशा खातात. तर त्या पक्ष्यांना हाकलणं सुद्धा ते काम आहे. एवढे बाकी काही विशेष काही काळजी तर नाही.
1: अच्छा, आणि ह्या वसाहती शेतकऱ्यांना कुठे मिळतील?
0: या वसाहती बरेचसे मधुपालक आता वसाहती विक्री सुद्धा करत असतात. पण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे प्रत्येक महिन्याला प्रशिक्षण असतं, आणि आपल्या कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षित झालेले काही जे काही मधुपालक आहे ते पेट्या बनवतात, वसाहती पकडून ठेवतात. तर तसे आपल्याकडं बरेचसे मधुपालक आहे. तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे जर संपर्क साधला तर मग तुम्हाला तिथून पेट्या उपलब्ध होतील, कृषी विज्ञान केंद्रात होतील किंवा त्या शेतकऱ्यांकडे सुद्धा होतील.
1: वसाहतींसह पेट्या मिळतात?
0: हो, वसाहतींसह पेट्या म्हणजे मधमाशा भरलेली पेटी अशा पेट्या मिळतात, स्टँड सुद्धा मिळतात. किंवा त्यासाठी जे काही वस्तू लागतात, म्हणजे उपकरणं लागतात, साहित्य लागते, साहित्य सर्व आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: सर, शेतामध्ये या पेट्या ठेवल्यानंतर त्या पेट्या खराब होऊ नयेत किंवा तक्ती वसाहत निघून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी?
0: कधी कधी ह्या वसाहतीमध्ये कीड लागते, मेन पतंग नावाची कीड असते जी मधमाशीचं पोळं खात असते. तर पेटीचं जे गेट असतं जिथून मधमाशा एंट्री करतात, ते गेट व्यवस्थित जर बंद नाही केलं तर तिथून पाकोळ्या आतमध्ये जातात. जो तळपाट जो म्हणजे सगळ्यात पेटीचा खालचा जो भाग असतो, तिथं बराचसा मेण्याचा कचरा असतो. हा कचरा जर साफ नाही केला तर त्या कचऱ्यावरती मेन पतंग अंडी देतो, तिथं आळ्या तयार होतात आणि त्या आळ्या पोळे खायला जात असतात. जास्त जर आळ्या तयार झाल्यानंतर मग मधमाशा ती पेटी सोडून जातात. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, दर 10 दिवसाला जी तळपाट असतो तो बाहेर काढायचा, त्याची कचरा असेल तो कचरा ब्रशनी साफ करून घ्यायचा आणि पुन्हा ठेवायचा. हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. मी सांगितलं पक्षी येतात कधी कधी, ते पक्षी हाकलले पाहिजे किंवा मुंग्या लागतात त्याला, किंवा पेटीमध्ये जे कोळी असतात मोठे स्पायडर त्याला म्हणतो, ते लागत असतात, ते स्वच्छ करणं. मुंग्या मुंगळे हे कधी कधी पेटीवरती चढत असतात. तरी आपण स्टँड ठेवलं, स्टँडला काळं तेल लावलं, पण वरतून एखादी झाडाची फांदी जर त्या पेटीला जर लगत असेल, त्या फांदीवरून पण मुंगळे आतमध्ये प्रवेश करतात. असे जर काही मधमाशीचे जे शत्रू आपण म्हणतो हे जर लागले तर मग मधमाशा निघून जाण्याची शक्यता असते. पण ही नॉर्मल काळजी घेणं गरजेचं आहे.
1: बरं, आणि शेतकरी बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये फवारणी सुद्धा करतो, तर काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: जेव्हा आपण मधपेटी शेतामध्ये पराग बनवण्यासाठी ठेवतो तर पहिली गोष्ट की तो जो पिरियड असतो फुलांचा, त्या फुलांचा जो एक महिन्याचा पिरियड आहे त्यावेळेला कोणतीच फवारणी करू नये. पण कधी कधी भाजीपाला पीक आहे, त्या ठिकाणी सतत फुले येतात, फळं येतात, मधमाशी पेटी पण गरजेची असते आणि फवारणीची पण गरज असते. अशा वेळेला आपण काय करायचं की ती पेटी आदल्या रात्री उचलून दुसऱ्या शेतामध्ये न्यायची लांब आणि फवारणी करून घ्यायची. फवारणी झाल्यानंतर साधारण 7-8 दिवसानंतर पेटी पुन्हा पूर्ववत ठिकाणी आणायची. ह्या पद्धतीमुळे काय होतं, मग मधमाशा 8 दिवसानं फवारणीचा जे तीव्रता पण कमी होते औषधाचा, आणि माशा पुन्हा काम करत असतात. हे करणं गरजेचं आहे. तर पेटी उचलताना रात्रीच उचलायची आणि आणताना फक्त रात्री आणायची, दिवसा पेटी हलवायची नाही.
1: सर, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी खूप उपयुक्त आहे, पण याबरोबरच आपण ज्या मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत शेतामध्ये, तर त्याच्यातून मधही गोळा करता येतो?
0: हो, मधही गोळा करता येतं. जेव्हा फुलं जास्त असतात त्यावेळी मधमाशा जास्त मध आणतात, ते मध संकलन करतात, त्यामुळं मध हे आपल्याला जे मिळतं ते एक दुय्यम उत्पादन आहे. खरं उत्पादन तर मी म्हणेल की मधमाशीमुळं पिकाचं उत्पादन वाढतं हे खरं. त्यामुळे मध पेटीमध्ये मधाचा जो कलेक्शनचा जो एक चेंबर असतो, म्हणजे पेटीचा जो वरचा जो भाग असतो, त्या चौकटी काढून त्याचं एक मशीन येतं छोटंसं, त्यानं मध आपण काढू शकतो. मध काढून पुन्हा जे पोळे परत मधमाशी वापरत येतात, त्यामुळं मध संकलनाची मधमाशीची जी क्षमता वाढत असते, तर मध सुद्धा आपल्याला गोळा करता येतं आणि परागीभवन पण, हे दोन्ही फायदे मध पालन केल्यामुळे होत असतं.
1: परंतु हा मध तिच्या पिल्लांसाठी असतो?
0: हो, जसं मी सांगितलं की पेटीमध्ये दोन भाग असतात, खालचा जो भाग असतो जो मोठा असतो त्याच्यात पिल्लं असतात आणि मध सुद्धा असतं, पराग असतं. तर तो जो मध असतो तो पिल्लांसाठी ठेवतो, तो मध काढत नाही. त्याच्या वरचा जो एक दुसरी पेटी असते त्याला साध्या भाषेत गोडाऊन म्हणू शकतो, म्हणजे एक्स्ट्राचं मध ते वरती साठवत असतात, फक्त तोच मध आपण काढतो, पूर्ण आपण मध घेत नाही. आणि दुसरं, जर मे महिन्यात जर मध असेल साठवलेला तर तो मध काढायचा नसतो, कारण मे नंतर पुढे जून जुलै ऑगस्ट हे पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्यामध्ये मधमाशांना फुलं नसतात, अन्न मिळत नाही, मध संकलन करतात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी तो मध ठेवायचा आपण, तो काढायचा नाही. आणि पुन्हा मग सप्टेंबर ऑक्टोबर नंतर पुन्हा आपण मध घेऊ शकतो, कारण त्यावेळेस भरपूर फुलं असतात. या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर मग मध पण मिळेल आणि परागीभवन सुद्धा होईल.
1: जेव्हा पीक उत्पादन वाढीसाठी मधपेट्या शेतामध्ये ठेवतात तेव्हा मधाबरोबरच इतर जी उप उत्पादनं आहेत,
0: मधासोबत इतर उत्पादनं घेता येतात, जसं पराग आपल्याला घेता येतं. पराग गोळा करण्यासाठी एक पराग ट्रॅप असतो, तो जिथून मधमाशा आतमध्ये जातात तिथं लावायचा असतो. तो रोज सकाळी एक तास जर लावला त्याच्यामध्ये पराग गोळा करता येतात, ते पराग घेऊ शकतो, त्याचाही उपयोग प्रोटीन म्हणजे ज्याला व्हेज प्रोटीन आपण म्हणतो. दुसरं उत्पादन, कधी मधमाशा निघून जातात मग पोळे खराब होतात, असे जे खराब झालेले पोळे किंवा तुटलेले पोळे असतात ह्या पोळ्याचं आपण मेन बनवू शकतो घरच्या घरी. ते पाण्यामध्ये उकळवले, उकळल्यानंतर ते वितळतात आणि ते जे वितळलेलं पाणी असतं पोळ्यासहित त्या थंड पाण्यात ओतलं की एक थर येतो आणि हे असं शुद्ध मेन

0: तयार होतं. ह्या मेणापासून आपण मेणबत्त्या बनवू शकतो, दिवे बनवू शकतो, पॉलिशिंगचा उपयोग करू शकतो, कॅप्सूल, असे वेगवेगळे उपयोग आहेत त्याचे. त्यानंतर दुसरं उत्पाद म्हटलं तर प्रोपोलिस, ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. त्यानंतर रॉयल जेली मिळत असते. या व्यतिरिक्त मधमाशीचं विष कलेक्शन हे सुद्धा होत असतं. असे वेगवेगळे उत्पादन मधमाशीपासून मिळत असतात. आणि दुसरं एक महत्वाचं की मधमाशी जेव्हा हाताळतात शेतकरी किंवा मधुपालक, तेव्हा एखाद दुसरी मधमाशी डंक सुद्धा देत असते. तर डंकामधून सुद्धा आपल्याला फायदा होत असतो. म्हणजे मधमाशी जे डंक देते त्याच्यामध्ये मेलॅटिन किंवा आयसोपेंटिल ऍसिड असे काही ऍक्टिव्ह जे काही कंपाऊंड असतात ते औषध म्हणून आपल्या शरीरात काम करत असतात. त्यामुळे बरेचसे आजार बरे होतात. परदेशामध्ये बघितलं तर याची थेरपी किंवा ट्रीटमेंट सुद्धा दिली जाते की मधमाशीच्या डंकानं काही उपचार केले जातात, आजार बरे केले जातात. त्यामुळे एक संदेश की मधुपालकांनी एक दोन मधमाशांनी जरी डंक दिले, अर्थात हे मधमाशी हाताळताना जे काही सुरक्षा जाळी असते डोक्यामध्ये हातामध्ये ग्लोव्ज वगैरे हे घालायचंच, तरी पण कधी मधमाशा जरी डंक जरी झाला तरी आपल्याला ते फायद्याचं आहे.
1: असं म्हणता येईल की पीक उत्पादन वाढीमध्ये मधमाशीचा मोठा सहभाग आहे, तसंच जैव विविधता टिकून ठेवण्यातही आहे.
0: मधमाशी जसं पीक उत्पादन वाढीसाठी उपयोगी, तसं जैव विविधता म्हटलं जंगलामध्ये ज्या मधमाशा असतात, सगळ्या प्रकारच्या मधमाशा असतात, त्यामुळे काय होतं की जंगलामध्ये जे काही जंगली झाड आहे त्याला फुलं येतात, फुलांचं फळ किंवा बी तयार होतं. तर हे जे तयार होण्यामागे मधमाशीचं खूप मोठं वाटा आहे. जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी जे राहतात त्यांना खायला काय अन्न मिळतं, तर या झाडांचे फळच मिळत असतात. त्यामुळे बाकीचे सुद्धा प्राणी त्यामुळे जगतात. आणि वनस्पतीपासून दुसरी वनस्पती तयार होण्याचं जे काही कार्य आहे तर ते मधमाशीनं परागीभवन झाल्यामुळे होत असतं. त्यामुळे जंगलामध्ये आज एका वनस्पतीचं फूल येऊन बी येतं आणि दुसरी वनस्पती तयार होते. तर मधमाशी जर जंगलात राहिली नाही तर झाडं सुद्धा वाढणार नाहीये. झाडं वाढण्याचं किंवा वृक्ष वाढण्याचं काम सुद्धा मधमाशीकडून होत असतं. पशुपक्ष्यांना खाद्य मिळण्याचं काम सुद्धा मधमाशीकडून होत असतं. आणि जंगलासोबत जे काही शेतकरी पीक लावतो जंगलाच्या बाजूला, शेतकऱ्यांना पिकामध्ये पीक उत्पादन वाढीसाठी मदत करत असते. म्हणजे मधमाशी जैवविविधता सुद्धा टिकवते, माणसासाठी अन्न निर्मितीसाठी सुद्धा काम करते. आपण जे मध घेतो औषधी म्हणून किंवा खाद्य, त्यासाठी मध निर्मितीसाठी मधमाशीच काम करते.
1: मधमाशी किती अंतरापर्यंत जाऊन मध गोळा करत असते?
0: वेगवेगळ्या जातीच्या मधमाशा, जसं सगळ्यात छोटी जी मधमाशी आहे ती म्हणजे ट्रायगोना किंवा स्टिंगलेस बी किंवा डंकरहित मधमाशी. हिची रेंज असते 100 मीटरच्या आजूबाजूला, छोटा करे. तिच्यापेक्षा मोठी असते फुलोरी मधमाशी. तिची जी रेंज आहे बाहेर जाण्याची साधारण 1.5 ते 1 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी ती सातेरी माशी, ती 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पर्यंत जात असते. त्याच्यापेक्षा मोठी ती मेलिफेरा मधमाशी किंवा युरोपियन मधमाशी, ती 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंत जाते. आणि सगळ्यात मोठ्या आकाराची माशी म्हणजे आग्या माशी. तर ही आग्या माशीची रेंज आहे 6 ते 7-8 किलोमीटर पर्यंत जात असते. पण याच्यामध्ये असं आहे की मधमाशीला जेवढं जवळ जर अन्न मिळालं, फुलोरा मिळाला, तर ती लांब जाणार नाहीये, त्याच भागात फिरेल. त्यामुळे मधपेटी जर शेतामध्ये ठेवली, तिथे जर अन्न मिळालं, फुलोरा भरपूर आहे, तर ती माशी 1 किलोमीटर लांब नाही जाणार. ती जवळ जर असेल अन्न तर जास्तीत जास्त फेरे होतील, आणि जास्त जर फेरे झाले परागीभवन सुद्धा चांगलं होईल आणि मध असं संकलन सुद्धा जास्त होईल.
1: बरोबर. उत्पादन वाढीसाठी मधपेट्या ठेवल्या तर आजूबाजूला फुलोरा असणाऱ्या वनस्पतींचीही लागवड करायला हवी.
0: हो, नक्कीच. जर आपण मधुपालक असेल किंवा पेट्या जर आपल्याकडे कायम जर ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी जंगली वृक्ष जे आहेत जे काही वेगवेगळ्या महिन्यामध्ये फुलं येतात, जसं आता उन्हाळ्यामध्ये पळसाला फुलं येतात, त्यानंतर बाहवा फुलतो, कडुनिंबाला फुलं येत असतात, त्यानंतर जंगली वेल असतात जसं की आईस्क्रीम क्रीपर आहे, म्हणजे वर्षभर त्याला फुलं असतात. आणि असे जे जंगली वेल आहेत त्यांना पाणी नाही मिळालं तरी सुद्धा फुलं येतात, तसे झाडं पाहिजे. किंवा जे काही शेत पिकं असतात, तेलबियाची पिकं असतात, त्याला फुलांचा आता एक तो सीझन असतो की पीक लावल्यानंतर अमुक याच्यामध्ये फुलं येतात. किंवा बांधावरती जे गवत असतं, गवताला फुलं येतात, ते सुद्धा उपयोगी असतात. त्यामुळे वेगवेगळ्या अशा वनस्पती पाहिजे आपल्याला, किंवा लागवड केली पाहिजे अशा काही झाडांची की सतत त्या मधमाशीला सुद्धा फुलं मिळत असतात.
1: मधमाशी पालन हा एक पूरक व्यवसाय आहेच. समजा ज्यांना मधपेट्या किंवा वसाहत सांभाळता येत नसेल तर मधपेट्या भाड्याने मिळू शकतात, म्हणजे हा एक व्यवसाय पण होऊ शकतो स्वतंत्ररित्या.
0: हो हो. कृषी विज्ञान केंद्राकडून जे काही प्रशिक्षण आपण देत असतो त्यामध्ये काही जे आपले विद्यार्थी आहेत ते मधपेट्या दुसऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने देतात. कारण सर्व शेतकऱ्यांना पेट्या पाळता येत नाही, ठेवता येत नाही. मग अशा वेळेला परागीभवनापुरतं त्यांना 1 महिना किंवा 1.5 महिना जो काही कालावधी असतो फुलांचा, त्यावेळेस ते भाड्याने घेऊ शकतात. आणि सगळं जे काळजी असते ती मधुपालकांनी घ्यायची, त्या शेतकरी जो असतो म्हणजे जो पीकवाला त्यानं काहीच करायचं नाही. फक्त काळजी काय त्यांनी फवारणी त्यावेळेला करायचं नाही, एवढं घ्यायचं आणि तो पेटी घेऊन जातो. ह्या पद्धतीनं भाड्यानं जरी पेट्या घेतल्या तरी सुद्धा आपल्याला पीक उत्पादनात खूप मोठा फायदा घेता येतो.
1: अच्छा, शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आपण?
0: जसं शेतकरी शेती पिकामध्ये चांगलं बियाणं वापरतो, चांगली मेहनत करतो, तसं मधमाशी सुद्धा असणं तिथे राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नॅचरल मधमाशा आपल्या शेतात कशा येतील त्यासाठी मी उपाय सांगले ते करणं गरजेचं आहे. आणि ते नाही जमलं तर तुम्ही पेटी भाड्यानं घ्या परागीभवनासाठी, कारण तो एक महत्वाचा घटक आहे. ह्या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवसेदिवस शेती उत्पादन वेगवेगळ्या कारणामुळे घटत आहे, तर त्याचं उत्पादन वाढीसाठी मधमाशी जगवणं गरजेचं आहे. अगदी असं म्हटलं चालेल की आपल्या जेवणाचा दर तिसरा घासा मधमाशीमुळे आपल्याला मिळत असतो, त्यामुळे मधमाशी वाचवणं गरजेचं आहे आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. जो मनुष्य अन्न खातो, नुसता शेतकरी पिकवतो म्हणून नाही, पण जो मनुष्य अन्न खातो त्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य की मधमाशीला जगवणं. मग ते जगवण्यासाठी बाहेर कुठं मधमाशीची हिंसा होते, मधमाशी मारल्या जातात किंवा जाळल्या जातात, चुकीच्या पद्धतीने मध काढलं जातं, त्या लोकांना थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या पद्धतीनं जर आपण मधमाशी वाचवली, सामूहिकरित्या जर प्रयत्न केले, तर नक्कीच मधमाशी वाचेल.
1: म्हणजे पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी जशी उपयुक्त आहे तशी पर्यावरण संतुलनासाठीही महत्वाची आहे असं म्हणता येईल.
0: हो नक्कीच.
1: तर सर, आज आपण येथे आलात आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत श्रोते आता आपण ऐकली.

रोशन सातारकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा माझा वर माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजयू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे। ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे। प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे। लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती, नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय। जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते। ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकराणे पाटील आणि सहकाऱ्याने गायलेली ही लोकगीत होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि उल्हास केणी यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

उल्हास केणी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत होतं आत्ताचं. आणि आता ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं हे गीत, भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आहे.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री श्रोतेहो आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन या विषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करत आहोत आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक दीबा मोकाशी, सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.
2: आता मी तुका आहे, मी कान्हा नाही, मी तुका आहे, मी तुका आहे. मी आता इथून उठून कुठं जाईन, काय करीन? मी तुका आहे आता मी छे छे, हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करत होता, विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं, असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? काय झालं असेल? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वाहून गेलास? नाही, तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला

त्याने त्याने अलीकडे नाचत गात बेभान होऊन म्हटलेले ते अभंग त्या अभंगांमध्ये

0: ये तो बरक है, ये तो बरक है मामा। ओ काका ये तो, ये तो ये तो ये तो ये तो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता। आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायची। परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला। तशी स्त्रीही नव्हती आणि तसा मोहही नव्हता। तसंच हे विमानही नाही, वैकुंठही नाही, तो इथंच कुठंतरी मला सापडणार माझी खात्री आहे। मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन। हो पण ही शोधाशोध तरी काली आहे ही शोधाशोध, तुका असा का झालाय? ते दोन मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता माझी खात्री आहे।
1: कान्हा बाबा गेल्यावर आईनं विचारलं हे काय झालं रे? मी तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले? आई का गेली? सावजीनं अंग काढून घेतल्यावर किती हिरीरीनं मी उदिम करू लागलो, हौसेनं व्यापार केला,

0: कसोशीनं सावकारी केली, थैल्या भरभरून होऊन घरी आणले. बाबांना धन्य वाटलं आपल्या, आईनं कुरवाळलं आणि काय झालं. मला वाटलं मी उद्योग नीट सांभाळू लागलेलो आहे, बाबांना सुख देत राहू, मोठ्या वैभवात जगू, सगळं उत्तम होणार, कष्टाची फळं मिळणारच. पण काय झालं, काय मिळालं? धन मिळालं. धन मिळाले, आई बाबा गेले. त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग नाही झाला कान्ह्या. भरलेल्या सुखी संसारातून आई बाबांना कुणी उचलून नेलं? हा मृत्यू कोण आहे? आणि त्याला माणसांच्या भावनाची चाळ का नाही? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही. कान्ह्या, कान्ह्या, अरे हे किती भयंकर आहे. एक मृत्यू सारं संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते.
1: एकीकडे डोक्यात हे असले विचार आणि वर उन्हाची कायली. ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, तेच ऊन आता पार निराळी भावना देत होत. निसर्ग तोच असतो, मनाची अवस्था बदलली की वेगळा दिसतो. तुकादादा सापडला की ही भावना कुठल्या कुठं निघून जाईल.
2: दुष्काळ, दुष्काळ.
1: या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली. सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास, आपले देणेकरी तोंड चुकवत होते. त्यावेळेला तू विठ्ठल वेडा नव्हतास, कवीही नव्हतास. आज जी चार संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती. लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, संघावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेतलास. तो दादा मला आवडला, कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हतबल झालास, तरी तो दादा मला आवडला, कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही चार चौघे जसे वागू तसाच तूही वागत होतास. तू असा हतबल झालास आणि सगळा घराचा कारभार मग मी हिमतीनं अंगावर घेतला. पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला, आपलं दिवाळं निघालं, आकाश कोसळलं. पण तरी काय झालं रे तुका दादा, दुष्काळ कधीतरी संपतो, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते. पण तू तिकडे वळला नाहीस, तुझं विश्वच निराळं झालं. पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस. मला आठवतंय, मी इथेच कुठेतरी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो. गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते, जात होते. ढगांनी जोर धरावं म्हणून मी प्रार्थनाही करत होतो. आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले. ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो. ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती, तशी माझी कोरडी कातडी ताणलेली होती. मी अंगातलं कुडतं काढून फेकून दिलं, सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला, गारांचा मारा व्हायला लागला. मी मुठभर गारा गोळा केल्या आणि आकाशाला अर्पण केल्या. मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी कृतज्ञ उभा होतो. थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले. मग आम्ही मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो. त्या सापळ्यानं मान वर केली होती. दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं, तुला नाही. तू आपला उठलास आणि भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास.
0: कान्ह्या, काल भिंत नीट करून हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो. माझ्या मागून एक गावकरी आला, दर्शन घेऊन तो पलीकडे बसला. मग आणखी एक गावकरी आला, तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता रे. कित्येकदा मी भिऊन घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझं मन निवांत होतं. त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असतं हे कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं कान्ह्या, जिथे व्यवहार संपतात. विठ्ठल रखुमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो, माझा सावकार येतो. पांडुरंगा पुढे ते समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचं तत्व हरवून बसलोत कान्हा. कान्ह्या, मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची. कान्हा, ज्याच्या घरावर मी जप्ती आणीन, ज्याच्या दाराशी धरणं धरीन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उबडव? मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची.

दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती. तुझं ते बोलणं ऐकून मी इतका भारावलो की सरळ घरी जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलो. कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता यावेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतोय त्यांना कसं सांगणार? इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझा धोत्राचा सोगा धरून पायाशी उभं राहिलं. त्याच्याकडे पाहिलं आणि वाटलं, ही गहाणखत बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार? ही अन्न अन्न करत दारोदार फटकत राहणार, तू आमच्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार, आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला रागावून मी तुझ्याशी खूप भांडलो, दादा मला क्षमा कर. तुझ्या मनात काय काय चाललं होतं हे करण्याचं पोचच मला तेव्हा नव्हता रे. तू आपला एक एक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आलं नाही. संसारी संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते ते सगळं मी तुला फोडलो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही दादा, भावाची भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजी विरक्त होता होता ना, पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत, सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत. नाही नाही, मला मला मला आधी सांग, तू संसार बुडवणार आहेस तू? मग गहाणखतातला माझा अर्धा हिस्सा मला काढून दे आणि मग तुला काय वाटतील ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं गहाणखतांचं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेल्या तुझ्या हातात ठेवलं. तू त्यात एक मोठासा दगड भरलास, टोहात उतरलास. पांडुरंग पांडुरंग, तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस. बराच वेळ इंद्रायणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्यात उत्पन्न झाला होता.

0: तू आता असाच अबोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप कदकतून येत होत. निवडलेली गहाणखत पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होत, पण ते धैर्य मला झालं नाही.
1: मी तुझ्यावर रागवलो नाही कान्या. अरे माणसांची जी सांसारिक दुःख दिसतात ना, ती खरी दुःख नव्हेतच. व्यवहारातून दुःख निर्माण होतात, ती दुःख खोटी, व्यवहारही खोटा. खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे, कारण एखाद्याचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दुःख निवारण करणं पोरपणाचं आहे रे बाबा. चल घरी जाऊ.

0: सूर्यनारायण क्षितिजाकडे उतरायला लागलेले आहेत.
1: तुका सापडला का नाही सापडला याचा या सूर्याला काही आहे का? माणसाचं महत्व फक्त माणसाला, ही पंचमहाभूत त्याला विचारत सुद्धा नाहीत. या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझी रक्षा करायलाच पाहतोय रे आम्ही तुकया. तुकाराया, माझ्या एका हाकेला तरी ओ दे रे बाबा. आणि तू असं कुठे जाऊन लपलायस जी जागा मला अपरिचित आहे, की तू आता मला कधीच सापडणार नाहीस. आणि तू गेल्यावर मला काय उरलं रे? लोकांना काय तुझं कवित्व पुरेल, पण तुझे ते कवितांचे नुसते कागद पाव. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू. तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेनं वाचत आलो रे तुकाराया. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि तुला एक सांगू का, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मी चोरून चोरून अभंग लिहायला लागलोय. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बरं, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना डोक्यात येऊन त्याचा अभंग होतो? ते आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, तुला कसं काय सुचलं असेल? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी भराभरा फुलावरून मध वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग ते रे परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये, कसं काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी उठतो, शेतावर जातो, दुकानावर बसतो, तुझ्या बायका मुलांचं, माझ्या बायका मुलांचं, सगळ्या घराचं मी बघतो. माझं जीवन जास्त धावपळीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंता, जणू तुला पाहताच जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं, आणि मला पाहताच पाकळ्या मिटून घे. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले, वोस वोसले देह भाव,

0: पुर धरिला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवडे, जलदिव्य। 13 दिवसांचा निश्चक्र उपवास, अभंगांच्या वयात तरल्या तरच पुढे कवित्व, जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित।
1: कान्हा, मी वया इंद्रायणीत बुडवणार, माझ्या वयांचे कागद बुडणार की कवित्व, हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे। अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळालाच गेलेले बरे, त्यानिमित्तानं आपली पण पारखच होईल। केवळ जन्माच्या आधारे कोणीही मनुष्य ज्ञानी अज्ञानी ठरत नाही, आणि आपलं तोंड शक्तीच्या जोरावर दाबलं जाऊ शकतं, मन आणि बुद्धी नाही। अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असंच वागतो, पण आपण का घाबरायचं? चोखोबा ज्ञानोबा कुठं घाबरले? दयामध्ये लोणी असतं हे सर्वांना ठाऊक असतं, पण जो मंथन कसं करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो। लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलित कसं होईल? त्यासाठी घर्षण करावंच लागतं ना। खडे निवडले तरच दळण चोख मिळेल, तण काढूनच शेताचे हित राखावं लागतं। वागण्याची ही नीती, हे नियम, यांचा विचार केला नाही तर हित होत नाही रे बाबा। माणसानं स्वतः हालचाल केली तरच त्याच्यावरची संकटं निवारली जाऊ शकतात। मी वेद बोलतो, काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि त्यामुळे धर्म बुडतो। मला गुरु शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही, हा माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं। आणि मी नाही म्हणालो तरी ते मला भाग पाडतीलच। माझा भरोसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे रे कान्ह्या।
0: जलदिव्य झालं, अभंगांच्या वया तरल्या, जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या। आता त्या कशा तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला का प्रत्यक्ष विठ्ठलानं त्याच्या समोर येऊन हे घे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे? पांडुरंग, पांडुरंग। तुकाच्या शोधाचा आज तिसरा दिवस। तिसऱ्याही दिवशी मी इंद्रायणीवरच येऊन पोचलो। माझ्या मागोमाग रामेश्वर भट, मंबाजी, बहिणाईचा नवरा आणि गावकरी। काय झालं काका? काका काय झालं? कोणी काहीच बोले ना, असह्य शांतता। इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला,
2: तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत।
3: माझी आई म्हणाली तुकारायांना विमानानं उंच उंच नेलं।
4: त्याला मगरीनं ओढून नेलं असेल।
5: छाओ, डोहा तुडी टाकली।
2: कुणी म्हणतंय त्याला जंगलात नेऊन?
0: मला पुढचं काहीच ऐकूया ना। डोळ्यासमोर अंधारी आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल। मी एकटा झरझर झरझर झरझर झरझर इंद्रायणीच्या काठाने निघालो। प्रत्येक कातळातला प्रत्येक खड्डा मी नीट निहाळत होतो। असा कसा जाईल तुका दादा? तुका दादा मला न सांग, असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक नाही पण कदाचित त्याला पांडुरंगानं आपल्या सोबत नेलाही असेल।
6: हो,
0: पण कुठे? आणि अचानक

आणि अचानक एका कातळाच्या बाजूला मला तुकाची खोंगडी टाळ दिसले. मी ते उचलून उराशी कवटाळून घरी आलो. विठ्ठला समोर उभा राहिलो. काय रे नसत्या नारायणा, बरा भेटलायस बाबा आम्हाला. का रे आम्ही निष्काम राहिलो म्हणून आमच्या आमच्या बरोबर तुझ्या मनाला येईल तस तसे खेळ आमच्या बरोबर खेळतोस. खरबुडव्या काळ तोंड्या बोल कुठाय.

माझा भाऊ बोल, कुठे आहे माझा भाऊ? थिंद थिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले, केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नाच आरंभिला। मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे, तू कया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही। भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान, दे माझ्या आणून भावावेगी, रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून, दे माझ्या आणून भावावेगी, नको आपुली या नेऊ वैकुंठासी, दे माझ्या भावासी अणून वेगी, नको होऊस काही होशील प्रसन्न, दे माझ्या अणून भावा वेगी, तू कया बंधू म्हणे पहा हो, नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा।

तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा आत बाहेर करतोय. दरवेळी माझी दृष्टी घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच पाहतय. या इथेच आम्ही जन्मलो, वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, दंगलो, फंगलो. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व, सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो, पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही. परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. आता सगळे राग संपले. आता सगळे दिवस मी योगक्षेमात मुलंबाळं वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात गात जबाबदारीनं वागणार. तू आहेस, नाहीस, तुझी कृपा आहे नाही, आता कसलाच विचार नाही. तू असशील तर तुझ्या घरी सुखाने अस, मी माझ्या घरी सुखाने असेन. तिघा भावातलं मी एकटाच उरलोय, तरी तुला तोष देत नाही, नाही तुझ्यावर रागही नाही. तुका तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठलं? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडूनच निघून गेला. पण पांडुरंगा, मी तुझं नाव घेत घेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. जोवर तू माझ्या भावाची भेट खडवून आणत नाहीस, तोवर आता मी तुझं नाव घेतच राहणार. तुकाच्या आकांतानं खेत राहणार.

0: लेखक दीबा मुकाशी, सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे, संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी, गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप, सादरकर्त्या गौरी लागू।
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। यानंतर टीका 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।